गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

आहे आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु,

चक्कर चिहन अरवरन जात अरपात नहिं जे रूप रंग रे पे को कह ना सकत कह हाचाल मूर्ति अनुभव प्रकाश संतोष कहे जय कोट इंद्र इंद्राण शाशान गण जय त्रै पवन महीप सुर नर असुर नेत नेत बन त्रण कहत तब सर्व नाम कथे कवन कर्म नाम वर्णत सुमत पुजंग प्रजा छंद नमस्तम काले नमस्तम कृपाले नमस्तम रूपे नमस्तम रूपे नमस्तम भेखे नमस्तम लेखे नमस्तम काये नमस्तम जाये नमस्तम गंजे नमस्तम पंजे नमस्तम नामे नमस्तम ठामे नमस्तम कर्म नमस्तम धर्म नमस्तम नाम नमस्तम धाम नमस्तम जीते नमस्तम पीते नमस्तम बाहे नमस्तम डाये नमस्तम नीले नमस्तम नादे नमस्तम शेदे नमस्तम गादे नमस्तम गंजे नमस्तम पंजे नमस्तम उदारे नमस्तम पारे नमस्तम सुके नमस्तम निके नमस्तम भूते नमस्तम जुपे नमस्तम करमे नमस्तम निवर्मे नमस्तम निर्देशे नमस्तम निपेशे नमस्तम निनामे नमस्त निरकामे नमस्त निर्धाते नमस्त निर्गाते नमस्तम निर्दूते नमस्तम भूते नमस्तन लोके नमस्तन शोके नमस्तन रतापे नमस्तन थापे नमस्तन तरमाने नमस्तन निदाने नमस्तन गाहे नमस्तन वाहे नमस्तन तरवारगे नमस्तन सरगे नमस्तन परभोगे नमस्तन संजोगे नमस्त रंगे नमस्त बंगे नमस्त गम्य नमस्त सतरमे नमस्त जलाश्रय नमस्त नराश्रय नमस्त जाते नमस्त पाते नमस्त अजवे नमस्त सत अजवे आदेश संदेश नमस्त पेसे नमस्त रामे नमस्त रामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त सतदेवे नमस्त पेवे नमस्त जन्मे नमस्त सो बनवे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्त सत दयाले नमस्त वरने नमस्त मरने नमस्त जरार नमस्त करतार नमो सर तंदे नमो सत बंदे नमस्त साके नमस्त निवाके नमस्त रहीमे नमस्त करीमे नमस्त अनंते नमस्त महंते नमस्त रागे नमस्त सुभागे नमो सर्व सुख नमो सर्व भोग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाल

आखे बरमे आखे इंद आखे गोपी तै गोविंद आखे ईश्वर आखे सिद्ध आखे किते किते बुद्ध आखे दानव आखे देव आखे सौर नर मन जन।